Aknala sukusa jazo Nepale sa Nepale jazo chinya la suna dilar jazo sa akma ji bukha pakhe bani ase newa patrakar dubuya bukha pakhe bani newa patrakar dubuya rashtriya mahadiveshan ose thoihe bhadra mahina jitung du uke ya tayari swarup nyugo pradesh se be kopinago to tamuja kochala nakle napa bagmati pradesh ya napangu pradesh tamuja bare ji bukha detna newa patrakar rashtriya dubuya bagmati pradesh committee ni songudu Wangu Buddha Bajugu, Muja Pake Biras Kazi Razo Padeya, Anayasui Bagmati Pradesh and Hapango Jasana Puta, Nisungudu Pradesia, Nogu Jasana Pusale, Binod Shrestha Chiton Pake Nuku, Kusumbas Rachari, Ye Pake Misanuku, Saniraz Sake Yella Pake Chanje, Bisuna Tambrakar, Cabre Pake, Liu Chanje, or Bisnevi Mohorzan Ye Pake Liu Chanje, or Sam Kumarta, Kopayata, Dambari Leguka, Otihe, Pradesh Committee, Duzali, Suras Manandari, Modern Ram. कर्माचार्य ये राजू महर्जन जुजुहियाला दीपक कास्ता श्रेष्ठ खोपा ज्ञानदेव श्रेष्ठ खोपा वपुन माया श्रेष्ठ काबरे चुनादिगुदु केन्द्रीय नुकुलिसे संगठन विभाग कजी सुरेन्द्र श्रेष्ठ नाय सुइजुगु ज्याझोले पत्रकार राष्ट्रिय दुबुया केन्द्रीय नाय नृपेन्द्र लाल श्रेष्ठ मो पहाको थ खिंगु ख अति हे पत्रकार दुबुया मधेश प्रदेश या Committee Nani Somudu, Neva Patraka Rashtriya Dabu, Madhes Pradesia Nayale, Rauta Hatia, Yuas Shrestha Nirvachit Jugudu, Saniba Jugu, Rauta Hat Jilaya, Chandra Nigahapuri Jugu, Napango Bela, Yuasya Adishita, Pradesh Samiti Gotan Juguha, Adhe Ugumuja, Siraya Rabindra Shrestha, Baraya Manju Manandariata, Upadak Shilia Guha, Rauta Hatia Dipak Shrestha Sachiv, Rina Shrestha Kusadakcha, Sarlahiya Sanjeev Shrestha, Baraya Prakash Shrestha, Santos Ranjit Karyata, Pradesh Samiti Sadasya, Wasankar Shrestha, Jitlal Shrestha, Wagotam Shrestiata, Kendre Parshad, Leoguka. Neva Rashtriya Patrakar, the Buya Kendre Committee, Upadakshya, Sandeep Shrestha Yagu, Mupaswi Jugu Ugumuja, Ravi Maharzan, Nepal Adivasi Janjati, Patrakar Masam, Madhesh Pradesya Adakshya, Dushyant Chaudhary, Neva De Dabu, Rauta Hatia Nayo, Bal Krishna Shrestha Pin, Pahakotha, Vuti Kaguka. Neva Patrakar Dabuya Bagmati Pradesh, Ali Athe Madhesh Pradesh Committee at Yoko Yoko Bintuna, Vika Pisantoscohe Balakoja Fema, Olitona Papa, and Neva Patrakar Dabu Navasoni Golisical Likunasungu Dabu, Bistaron to the Tokanamudu, Bagmati Pradesh, Boykotom Madhesh Pradesh, Asadu, Migu, and Yagu Pradesh and Vika Pisankoton Rupons and Deka in Kisagatebe, Nepa Yunkohe. पत्रकारिता खेले जुया चोपी नेवातदु व नेवाते त संगठित यागु ज्या नेवा पत्रकार दबु निस्ला चंगुडु खलबेक पिनगु जिल्ला ठ्याकेट प्लेयर का मसला तर 20 22 थे छ उले जिल्ला थेनु गुदु अब विस्तार चाहिँ यहाँ वनेमा तर थ विस्तार यहाँ वलिसे पत्रकार दबु या दायित्व न अफयावे मका त मेन चाहिँ पत्रकार दबु र गा धाबले पत्रकार तेगु हक हिते लागि ज्यागु थ दबु खनिसा एजा पत्रकार दबु ल चाहिँ वे कथं ज्या फेमा अझ नेवा पत्रकार तेगु खला खसा नेवा पत्रकार त राष्ट्रिय मिडिया ज्यान छ पिन्दला उली समस्या मजुल तर चिगंगु मिडिया सञ्चालन थप समय याना चंगु वा थपी अन ज्यान छ पि नेवा पत्रकार ते चाहिँ आर्थिक रुपमा त सङ थाको ला वन गेना जि सङ चाहिँ नंका यंकी गो बारे न सायद राष्ट्रिय पत्रकार दबु पाखे पक्का न दुगेम क सहल ह जुल हे जुइ धका आशय छ वेक पिन त हकमस क पिन तुना दासे ज्याजो स आजि हकमा मेगु पिसा पुस्वे